कवन वढाई कर सको दे अंत गुणिता कर कृपा मुझे नाम देहो नानक दर्श रीता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्श रीता